0: नानक ते मुख उजले केती छुट्टी नाल जिन्नी नाम ते आया गए मसक्कत घाल नानक ते मुख उजले केती छुट्टी नाल
1: Leica Radio.